तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निश्चल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई।

क्रोध मिट्यो जो तिणंग बाचा कार सिमरांत तुझै तिन दुख दरिद्र मिट्यो जो खिणंग कर्म कर तो दर्श परस पारस।

0: नमो सर्वमाने समस्ति निधाने
1: नमस्त्वं
0: गगनजे नमस्त्वं पंजे
1: नमस्त्वं अकाले नमस्त्वं अपाले
0: नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
1: नमो राजराजे नमो साज साजे
0: नमो छाछाहे नमो महामाहे
1: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
0: नमो रोख रोखे नमो चोर चोखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
0: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
0: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दिसं नमो सर्व कृष्ण
0: नमो सर्व रंगे त्रिवंगी अनंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
0: अखिजे अपिजे समस्तं प्रसिद्धे
1: पालन स्वरूपे कुकर्मं प्रणा
0: सदा सर्वदारद सिद्धं निवासी
1: चरपचंत प्रसाद अमृत कर्मे अमृत तन्मे
0: अखल जोगे अचल भोगे
1: अचल राजे अटल साजे
0: अखल धर्म अनाथ कर्मं
1: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
0: सर्वं पाने सर्वं माने
1: सर्वं प्राणं सर्वं त्राणं
0: सर्वं भुक्ता सर्वं जुक्ता
1: सर्वं देवं सर्वं पेवं
0: सर्वं काले सर्वं पाले।